नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 7 जून 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या.

0: श्रीहाट चुराडा केला, सेखी भरला गगनगर्भी। ब्रह्मांडाचा निरास करून व्यापक ब्रह्माचा अनुभव घेतला, म्हणजेच हे दृश्य विश्व मिथ्य आहे हे जाणले आणि त्यामध्ये व्यापून असलेल्या चैतन्याचा, त्या दिव्य शक्तीचा अनुभव घेतला। हेच तर परमार्थाचे ध्येय आहे। गुरूंच्या कृपेने ओंकाराच्या अर्धमात्रेचा अर्क म्हणजे सोहम, तो मी आहे, याच साधनेमध्ये अंतःकरणाची वृत्ती दृढ झाली। सोहमच्या चिंतनात गढून गेल्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत झाली। ती जागी झाल्यावर त्रिकुट प्रदेशातील म्हणजे त्रिगुणांवर आधारित असलेले मूलाधार चक्र आणि श्रीहाट प्रदेशातील म्हणजे बुद्धी किंवा प्रज्ञेचा आधार असलेल्या स्वाधिष्ठान चक्रातील मार्गाचा भेद करून कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी झाली। पुढे अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र यांचाही भेद करून ती सहस्त्रदल चक्रातील गगनगर्भात म्हणजे ब्रह्मामध्ये लीन झाली। हा पातांजल योगातील योगिक प्रवास आहे। ओंकार आणि शरीरातील सात चक्रे यांचा संबंध इथे सांगितला आहे। योगावर प्रभुत्व मिळवलेल्या योग्याची कुंडलिनी जागृत होते, त्यामुळे जीवनाची जी मूळधारा मेंदूकडून शरीराकडे वरून खाली सूचना पोचवण्याची असते ती योगाच्या बाबतीत उलटी होते। कुंडलिनीकडून मेंदूला सूचना जातात आणि मग शरीराकडे। भगवान श्रीकृष्ण योगेश्वर होते, योगावर त्यांचे प्रभुत्व होते, ते या जीवनाच्या उलट्या धारेच्या म्हणजेच राधेच्या प्रेमात होते। जीवनाची उलटी धारा म्हणजेच राधा। पुढे कल्याण स्वामी म्हणतात, उग्र तेज लखलखाट तेथे झाला चौदेहाचा आट, भ्रांती पडली बळकट तेव्हा बाळ निचेष्टीत पडे। उग्र तेजाचा लखलखाट कल्याण स्वामींनी अनुभवला। ज्ञानचक्र अग्नितत्वाचे आहे। कुंडलिनी जेव्हा अज्ञाचक्राला भेदून सहस्त्रदल चक्रामध्ये प्रवेश करती झाली तेव्हा या चक्राचा ज्ञानाग्नी उन्मनी अवस्थेत जातो। त्यामुळे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारही देहांचे निरसन होते। कल्याण स्वामी देहातीत होऊन निचेष्ट पडले, त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली। विज्ञान हा चक्रांचा देह आहे, म्हणजे देहातील चक्रे हे विज्ञान आहे। विज्ञान म्हणजे अनुभवाने सिद्ध झालेले, म्हणजे कल्याण स्वामींना प्रत्यक्ष अनुभूती मिळाली आणि ब्रह्माची अनुभूती येणे ही अंतिम स्थिती आहे। त्यानंतर ब्रह्मानुभव घेतलेली व्यक्ती तदाकार होते, म्हणजे ती आपल्या देहात दिसत असली तरी ती देहातीत असते, सर्वांपासून अलिप्त असते। आपल्यासारख्या सामान्य माणसांनी एकच लक्षात घ्यावे की साधनेतील सातत्य नराचा नारायण करते। नवविधा भक्तीतील सामान्य साधकाला सहज करण्यासारखे म्हणजे नामजप। नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, जी करण्यास बाह्य साधनांची गरज नाही, स्थलकालाचे बंधन नाही। कोणत्या देवाचे नाव घ्यावे हे तुमचे तुम्ही ठरवू शकता, कारण सर्व देव नमस्कारान केशवम प्रतिगच्छती। अखेर कोणत्याही रूपात पहा, परमेश्वर एकच आहे। फक्त मनात गाढ श्रद्धा हवी, उपासनेला दृढ चालवावे असे समर्थांनीच सांगितले आहे। त्याप्रमाणे साधना निरंतर सुरू ठेवावी, नित्य एक तरी ओवी अनुभवावी। अनुभवावी असे म्हटले आहे, नुसती वाचावी असे नाही। अनुभवणे म्हणजे आचरणात आणणे, माणसातील ईश्वराला जाणणे, ईश्वर या संकल्पनेचा परमार्थ जाणणे हाच परमार्थ। यावर साधकाची वाटचाल सुखे नाही व सुरू राहावी। जय जय रघुवीर समर्थ।
1: चिंतन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं। आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। आता प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखराष्टकम।

पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातलं बाळ कोल्हटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात आता अण्णा जोशी यांची भक्तिरचना, स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातले संत तुकारामांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुसूदन गोळवलकर यांचं. प्रभातवंदना या कार्यक्रमात आता रघुनाथ शेठ यांची हिंदी भक्तिरचना. स्वर आहे पंडित गोपाळ शर्मा आणि सहकाऱ्यांचा.

पंडित गोपाळ शर्मा आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत बापट यांची देशभक्तीपर रचना.

प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली वसंत बापट यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत आमचा कृषीवाणी हा कार्यक्रम.

0: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते
1: मॅडम. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की खरीप हंगामापूर्वी जी हुमणी किडीची समस्या निर्माण होते तर त्याचं नियंत्रण करणं किती गरजेचं आहे, त्याचं जीवनक्रम आपण काल समजावून घेतला. आता कमीत कमी खर्चामध्ये हे हुमणी नियंत्रण आपण करू शकतो का आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे?
2: अगदीच, आपण कमीत कमी खर्चामध्ये हुमणीचं नियंत्रण हे करू शकतो. आता कसं आहे, बदलत्या हवामानामुळे आपण बघतोय की आपल्याकडे एप्रिल मे मध्येच अगदी पूर्व मोसमी पाऊस पडायला सुरुवात होतीये आणि याच काळात सगळ्यात जास्त सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भेडसावणारी, त्रास देणारी, उपद्रवी अशी ही खर्चिक हुमणी कीड आहे आणि हिला रोखण्यासाठीचा सगळ्यात योग्य आता सध्या आपला हंगाम सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या हुमणी किडीसाठी शेतकऱ्यांनी आता सध्या उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे हुमणीच्या किडी आहेत त्या वर येतात आणि मग ते पक्षी आहेत ते वेचून खातात. दुसरं म्हणजे प्रौढ भुंगेरे गोळा करून तुम्ही नष्ट करू शकता. एप्रिल मे महिन्यात जेव्हा वळवाचे पाऊस सुरू होतात त्यावेळी भुंगेरे सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीतच जमिनीतून बाहेर येतात. कडुनिंब आहे, बाभूळ आहे, या झाडांवर त्याची पानं खाण्यासाठी येतात आणि ते मिलनासाठी सुद्धा जमा होतात. हे भुंगेरे तुम्ही रात्री 8-9 वाजता झाडावर बांबूच्या काठीनं फांद्या हलवून खाली पाडू शकता आणि हे गोळा करून तुम्ही रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नायनाट करू शकता. म्हणजे काय की त्यांचं मिलनच होणार नाही आणि त्याच्या आधीच आपण त्यांचा नायनाट करू शकतो. आणि हे तुम्ही जर सामुदायिकरित्या केलं तर हे जास्त तुम्हाला प्रभावी ठरणार आहे. जोपर्यंत जमिनीतनं भुंगेरे बाहेर निघतात तोपर्यंत हे करणं आवश्यक आहे. मी 1 दिवस केले, 2 दिवस केले याने होणार नाही. हे महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जैविक नियंत्रण तुम्ही याच्यासाठी करू शकता. शेणखत वापरण्यापूर्वी कंपोस्ट प्रक्रिया करून 100% कुजलेलं शेणखतच वापरलं पाहिजे. 100% कुजलेल्या शेणखतात प्रत्येक ट्रॉलीला 2 किलो मेटरायझियम किंवा बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक मिक्स करूनच ते वापरलं पाहिजे. कारण शेणखतातून सुद्धा हुमणीचा प्रादुर्भाव, म्हणजे हुमणी आहे ती आपल्या शेतात नसेल तरी ती येऊ शकते असं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रकाश सापळे वापरू शकतो. तर प्रकाश सापळे म्हणजे कडुलिंब किंवा बाबळीच्या झाडावर रात्रीच्या वेळी हे भुंगेरे सगळे येणार आहेत तर तिथं आपण एक बल्ब किंवा चार्जिंगची बॅटरी, मी म्हणते तुमच्याकडे सोय नसेल लाईटची तरी 2 तासासाठी तुम्ही ते खाली लटकवत असं फांदीला लटकवत ठेवू शकता आणि त्याच्या खाली तुम्ही एखादा वाफा करायचा आहे आणि त्यात 1 लिटर पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल किंवा अगदी काहीच नसेल तुमच्याकडे तर घरात आपलं जे स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो त्यातलं 1 टोपणभर तेल जरी त्याच्यात ओतलं तुम्ही तर काय होतं, ते प्रकाश आणि मेटिंगसाठी बाहेर येतात भुंगेरे रात्री, प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात आणि त्या बल्बला धडकून ते खाली पाण्यात पडणार आहेत आणि तिथं त्यांचा समूळ नायनाट होणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एक भुंगेरा जर तुम्ही कंट्रोल केला तर साधारणतः 70 ते 80 अळ्या तुम्ही कंट्रोल करू शकता. अशा प्रकारे तुम्ही अगदी वजनावर म्हणजे किलो 1 किलो 5 किलो 10 किलो असे किडे तुम्ही मारू शकता. म्हणजे एक मादी भुंगेरा 50 ते 60 अंडी घालते, म्हणजे किमान 50 अळ्या, म्हणजे आपण एक किमान म्हणजे एव्हरेज 50 अळ्या असं समजून चालू की ते तयार होणार आहेत. मग अशा प्रकारे जर तुम्ही 100 जरी ते भुंगेरे मारले तर तुम्ही 5000 हुमणे अळ्या अगदी कमीत कमी खर्चात नियंत्रण करू शकता. आणि एका गावात जर तुम्ही किमान 15 ते 20 शेतकऱ्यांनी जरी हे केलं तरी 50,000 ते 1,00,000 हुमणीच्या अळ्या तुम्ही नष्ट करून टाकणार आहे एकाच वेळी, ऍट अ टाइम एका गावात. याचबरोबर एक एरंडा सापळा पण आहे, म्हणजे एरंडीच्या बिया 2 किलो, 25 ग्रॅम ईस्ट आहे, बेसन पीठ आहे आणि हे सगळं तुम्ही मिश्रण ओतून ढवळून घ्यायचं आणि छोटे आपले संक्रांतीची मडके असतात ना ते शेताच्या चारी कोपऱ्यात चार ठेवायचं आणि हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं. त्या वासाने सुद्धा ते भुंगेरे आकर्षित होतात आणि त्यात म्हणजे ते मडकं असं पुरायचंय पण तोंड वर उघडच ठेवायचं, त्याच्यामुळे त्याच्यात पडून ते मरतात. म्हणजे हे लक्षात येते का तुम्ही, हे अशा प्रकारे त्याचं नियोजन अतिशय प्रभावीपणे करू शकता.
1: म्हणजे अगदी कमीत कमी खर्चात आपण हे नियंत्रण करू शकतो, फक्त त्याची पूर्वतयारीमध्ये त्याचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये ज्या वेळेला ते भुंग्यांच्या अवस्थेत असतील, अंड्यांच्या अवस्थेत असतील, त्याच वेळेला त्याचा नायनाट करणं महत्वाचं आहे.
2: अगदी बरोबर.
1: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलं तर आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम, यामध्ये परिसंस्था साताऱ्याची या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम, संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची. त्यानंतर 7:45 सक्सेस अॅबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 सुगम संगीत. 8:00 समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा, 8:25 ज्योतिषशास्त्राचे महत्व हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 8:30 मराठीतून बातम्या, 8:40 मराठी चित्रपट संगीत तर 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

9:30 आपण ऐकणार आहात क कमाल ध धमाला, आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा भोगवली मुरा तालुका जावळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात। सूत्रनिवेदन आहे मुग्धा कुंभारे यांचं। आज सकाळी 9:30 क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम। 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल। 10:10 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। 10:15 PN गाडगिळे अँड्सन्स। 10:20 ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर आणि 10:25 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम। 10:30 मिश्र संगीत। 10:45 सुगम संगीताचा कार्यक्रम। 11:00 लोकगीतं आपण ऐकणार आहात। 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र। 1:40 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम दुपारी 3:00 3:00 प्रादेशिक बातम्या। 3:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5:30 आपण ऐकू शकाल। 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी। 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम। सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून। 7:15 वृत्तविशेष। 7:30 आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम। रात्री 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम। 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र। 9:00 News@9। 9:15 स्पॉटलाईट। 9:30 दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम। 10:05 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम। रात्री 11:00 हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे झाले आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स,
1: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार।
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90-21-28-45-70।
6: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
7: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
6: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
7: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
6: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
8: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेहो, साताऱ्याची परिसंस्था या मालिकेच्या मागील दोन भागांपासून आपण साताऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण आदिवासांविषयी माहिती घेत आहोत. आपण कासपठार पाहिलं, मान आणि खटाव दहिवडी भागातला गवताळ प्रदेश पाहिला. आता त्याच्या बरोबरीनं आज आपण माहिती घेणार आहोत साताऱ्यातल्या असणाऱ्या पूर्वीच्या कोयना वन्यजीव अभयारण्याची, अर्थात सध्याचा हा जो भाग आहे तो सह्याद्री व्याघ्र राखीवचा व्याप्त प्रदेश आहे. आज माहिती घेऊ आपण या सह्याद्री

0: राखीव प्रदेशातील कोयना वन्यजीव अभयारण्याची. साताऱ्याच्या पश्चिमेला साधारणतः बामणोलीपासून ते कोयनानगरपर्यंत पसरलेला जो काही पश्चिम बाजूचा म्हणजे कोयना जलाशयामुळे तयार झालेल्या किंवा कोयना नदीच्या पूर्व भागापासून अलग पडलेला जो काही प्रदेश आहे किंवा झालेला जो प्रदेश आहे त्याला आपण कोयना अभयारण्य असं मानलं जातं. हे साधारणतः याचा अस्तित्व 1985 साली अस्तित्व 423 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा जो पूर्ण प्रदेश आहे ह्या प्रदेशाला 2006 घटना किंवा एक माहिती सांगतो. 2006 या परिसरामध्ये जवळपास 5 वाघांचं अस्तित्व आढळून येत होतं. नंतरच्या काही कालखंडामध्ये त्याच्यामध्ये काही अनियमित काही कारणाने तिथल्या वाघांचं स्थलांतर झालं किंवा तिथे वाघ दिसेनासे झाले आणि मग ते वाघ दिसेनासे झाले त्यावेळेला मात्र मग शासन पातळीवर आणि सातारा आणि बाजूच्या परिसरातल्या काही वन्यजीव संवर्धन किंवा वन्यजीव संरक्षकांकडून तिथे विशेष करून संशोधनात्मक काही कामं आणि वाघाच्या पुनर्स्थापनेसाठीचे अथक केलेले प्रयत्न त्याचा परिणाम म्हणजे आज साधारणतः 2011-12 दरम्यान या संपूर्ण परिसराला सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून घोषित केलेला आहे. तर हा सह्याद्री व्याघ्र राखीवचा प्रदेश आहे तो चांदोली राष्ट्रीय अभयारण्य आणि कोयना असा दोन्ही एकत्र मिळून झालेला आहे. एकत्र याचं जो 1134 चौरस किलोमीटरचं हे जवळपास क्षेत्रफळ असणारा हा जो भाग आहे तर ह्याला सद्यस्थितीमध्ये आज 23 या भागामध्ये जवळपास 9 वाघांचं अस्तित्व आपणाला दिसून येतं. आता हे मी वाघ किंवा कोयना वन्यजीव अभयारण्य किंवा चांदोली राष्ट्रीय उद्यान ह्या गोष्टी का सांगायला लागलोय. एक पर्यावरणीय मानक किंवा निसर्गाचा एक आदर्श मानक जर आपण जर म्हणलं तर जिथे वाघ आहे ते जंगल हे अत्यंत समृद्ध आणि संपन्न जंगल आहे. आता समृद्ध आणि संपन्न जंगलाचा वाघ हा निर्देशक कसा? तर मित्र हो, वाघ हा खरं तर पाण्याचा निर्देशक आहे. तो पाणी इंडिकेट करतो, वॉटर इंडिकेटर आहे. ज्या जंगलामध्ये वाघ आहे त्या जंगलामध्ये त्या परिसरामध्ये तेथील जमीन भूभागामध्ये पावसाचं प्रमाण, वनाच्छादनाचं प्रमाण आणि त्याच्या बरोबरीनं भूगर्भजल संचयनाचं प्रमाण हे आदर्श मानलं जातं. अशीच ठिकाणं ही वाघांची अधिवास क्षेत्र असतात. त्यामुळं एक आजच्या या भागामध्ये एक गोष्ट आपण खूणगाठ बांधून ठेवूया की ज्या अर्थी या सह्याद्रीच्या व्याघ्र राखीव किंवा परिसरामध्ये वाघ आहे तर याचाच अर्थ ते जंगल हे आपलं पाण्याचं आगर आहे. आता याच्या बरोबरीनं आपल्याला काय पाहता येईल तर या कोयना वन्यजीव क्षेत्रामध्ये वाघासह बाकी तुम्हाला बिबट आहे, अस्वल, साळींदर, गवा, महाराष्ट्राचं राज्य प्राणी असणारा शेखरू, रानकुत्री, माऊस डियर किंवा त्याला पिसोरी म्हणलं जातं यासारखे सस्तन प्राणी, मलबार पीट वायपर, नाग, मन्यार, फुरस, गोहनस यासारखे विषारी साप, त्याचबरोबरीने विविध प्रकारचे कॅट स्नेक, मांजऱ्या म्हणलं जातं त्यांना, हरणटोळ यासारखे तुम्हाला तिथं सरपटणारे जीव बघायला मिळतील. याच्या बरोबरीने या भागामधलं अजून वैशिष्ट्यपूर्ण काय सांगतात, या भागामध्ये असणाऱ्या काही सड्यांवर तुम्हाला तिरंगी पंखवाले सरडे म्हणजे फॅन थ्रोटेड लिझार्ड सारख्या काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सरड्यांच्या प्रजाती तुम्हाला या भागामध्ये आढळतील. त्याचबरोबरीनं येथील जे काही कातळसडे त्या कातळसड्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीवर आढळणारे खेकडे तुम्हाला दिसून येतील. तर ही या भागाची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळं असे जे काही हे तयार झालेले भाग आहेत किंवा जे विविधतेनं संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत हे मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्यभूत असतात. त्यामुळे यांचं संवर्धन आणि संरक्षण हे अत्यंत महत्वाची आणि मोठी गरज आहे. धन्यवाद.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची या सदरातील माहिती आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आज आहे 7 जून. मराठी भाषेतले समीक्षक, ललितलेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म 7 जून 1913. राजाध्यक्ष यांनी पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही काही काळ काम पाहिलं. राजाध्यक्ष मुंबईतल्या साहित्य सहवास या

एकत्रित राहत. वसाहतीच्या नावाचा वापर करून त्यांनी स ह वासकर या टोपणनावानं काही लिखाण केलं आहे. शिवाय पुरुषराज अळूर पांडे असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन त्यांचे काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकात येत असत. दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक आणि पत्रकार ख्वाजा अहमद तथा के ए अब्बास यांचा जन्म 7 जून 1914. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली 7 जून 1893 पासून. सत्ताधीश व शासनाच्या आज्ञांचं पालन करण्यास अहिंसात्मक मार्गानं नकार देणारी

0: 1914 महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली 7 जून 1893 पासून. सत्ताधीश व शासनाच्या आज्ञांचं पालन करण्यास अहिंसात्मक मार्गानं नकार देणारी सामूहिकरित्या केलेली चळवळ म्हणजेच सविनय कायदेभंग. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असंही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क आणि सवलती मिळवणं हा असतो. कधी कधी आपल्या हक्कांना मान्यता मिळवण्यासाठीही तिच्या डावपेचांचा वापर केला जातो. सविनय कायदेभंगाची चळवळ 20व्या शतकात प्रारंभ काळात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ट्रान्सवाल इथं 1906 महात्मा गांधीजींनी सुरू केली आणि नंतर भारतात स्वातंत्र्य लढ्यात तिचा पुरेपूर उपयोग केला गेला. विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला 7 जून 1985. ब्रिटिश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ अॅलन ट्युरिंग यांचं निधन झालं 7 जून 1954. ब्रिटिश साहित्यिक ई एम फोर्स्टर यांचं निधन झालं 7 जून 1970. मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक तसंच संपादक डॉ स ग मालशे यांचं निधन झालं 7 जून 1992. मालशे यांनी धनंजय कीर यांच्या सहकार्यानं ज्योतिबा फुलेकृत शेतकऱ्यांचा आसूड, महात्मा फुले समग्र वाङ्मय, झेंडूची फुले हे सर्व ग्रंथ संपादन करून पुन्हा प्रकाशात आणले. मालशे यांचं आणखी एक मोलाचं कार्य म्हणजे ऑस्टिन वॉरेन आणि रेने वॉलेक यांनी लिहिलेल्या थिअरी ऑफ लिटरेचर या पुस्तकाचा साहित्य सिद्धांत असा अनुवाद त्यांनी केला. बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचं निधन झालं 7 जून 2000. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केलं. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. आकाश मंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्य विश्व हे रसग्रहण तसंच मुलांसाठीची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली होती. आकाशवाणीवरच्या बालप्रिय, बालोद्यान या कार्यक्रमातले नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर, ते पुणे केंद्रावर बालविभाग प्रमुख होते. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष या कार्यक्रमात आज आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा आजचा सुविचार हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आहे, कल्पना शक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा, कल्पना शक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, ते राहिलेच की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच

0: मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
1: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
0: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
4: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
5: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
4: 1218 किलो पेलोड,
5: 400+ किलोमीटर ची रेंज,
4: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
5: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
4: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
5: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
4: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
5: संपर्क 8108383380,
4: 8108383480.
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
6: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
6: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
7: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
8: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
5: साताऱ्यात. वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
8: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
8: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
8: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021

0: 62 25 00 46.
1: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
2: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
3: चला परिसर स्वच्छ करूया,
1: देशाचा आवाज बनूया,
2: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा जाऊया विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.
1: आणि पोष कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका. 10 जूनला दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,00,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

0: भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळाने गेलेल्या त्या कुळाने द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त 2 कलेक्टर 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे.

0: आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून महाराजांच्या पुतळ्यातून महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमी भाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख एकरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम

0: मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
0: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
0: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म.
1: हो,
0: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा,

0: रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो. त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाब बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो. आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक

0: असल्यामुळे तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रुपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभी
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
4: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
5: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
6: मागील भागात आपण सायन्स मधल्या स्पेशली इंजिनिअरिंग मेडिकलच्या परीक्षांच्या बद्दलच्या काही गोष्टींना चर्चा करायला सुरुवात केलेली होती. टेक्निकल मधलं करिअर जेव्हा तुम्ही ठरवता आणि त्यावेळेस मी ह्याही गोष्टी स्पष्ट उल्लेख केला होता की आपल्याला काय करायचं याचे निर्णय आपण अगोदर घेऊन त्याप्रमाणे कोर्स निवडलं पाहिजे.

0: अन्यथा मग निर्णय थोडे वेगळे राहतात आणि आपण काम किंवा विचार थोडा वेगळा असतो आणि आपण अभ्यास वेगळा करत राहतो. त्यामुळे स्टेट लेवलच्या ऍडमिशनसाठी पूर्णपणे सीईटीचा फोकस, जेईचा फोकस, नॅशनल लेवलच्या ऍडमिशनसाठी आयआयटीसाठी ऍडव्हान्सचा फोकस, हे तीन टप्पे फार महत्वाचे आहेत. यामध्ये थोड्याशा ज्या एव्हरेज गोष्टी आहेत त्या आपण कायम म्हणजे प्रत्येक पालकांच्या मनात बऱ्याचदा प्रश्न असतात, स्पेशली परीक्षेची तयारी करत असताना की जेईची परीक्षा तयारी सुरू केली आणि समजा तेवढा स्कोर नाही आला तर नॅशनल लेवल ऍडमिशन मिळणार नाही आणि मग तिथंही ऍडमिशन नाही, स्टेटला ऍडमिशन नसेल तर मग त्याचं नुकसान होऊ शकतं. एका अर्थानं हा विचार तसा योग्य आहे, परंतु तयारी करताना हे आता महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की 11वी 12वीची तयारी ही इंजिनिअरिंगचं फाउंडेशन आहे हे पक्क लक्षात ठेवा. जसं 8वी 9वी 10वीला जर काही नॅशनल लेवलच्या काही परीक्षांची तयारी केली असती तर नक्कीच 11वी 12वीच्या या जेई किंवा नीटच्या परीक्षांना थोडी तयारी करताना सोपं जातं. तसंच सेम आहे की 11वी 12वीचं तुमचं फाउंडेशन खूप चांगलं झालं तरच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा बेस तुमचा उत्तम होणार आहे. आपण पहिल्यांदा आपण टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या ब्रांचबद्दल तयारीबद्दल बोलूया. तर 11वी 12वी तयारी करताना ज्या पालकांना असं वाटतं की मला जेई करायची का सीईटी करायची, याच्यासाठी एक स्पष्ट आणि क्लिअर उल्लेख आहे की जर का विद्यार्थ्यांचे मार्क बऱ्यापैकी 70-75% अभाव असतील आणि त्याचं मॅथ्स आणि इंग्लिश उत्तम असेल किंवा ठीकठाक जरी असेल तरी त्याला जेईची तयारी सुरू करायला हरकत नाही. पहिल्या वर्षभरामध्ये जेईची पूर्ण तयारी व्यवस्थित करू देत. यामध्ये जर का असं वाटलं की स्कोर थोडा कमी येतोय किंवा तेवढा अपडेट होत नाही तर मग 12वीला गेल्यानंतर तो सीईटीला स्विच झाला तरी चालू शकेल तिथं. याचा दुसरा उद्देश असा की जेईची प्रिपरेशन करत असताना सिलेबसचा कंटेंट असेल, पेपरचं प्रिपरेशन असेल किंवा थोडासा टफनेस असेल याला विद्यार्थी आतापासून तयार होतो. बॉडी क्लॉक चांगलं स्ट्रॉंग सेट होईल, लेवल ऑफ क्वेश्चन्स थोडेसे स्ट्रॉंग सेट होतील आणि त्याच्यामुळे मुलांचं बेसिक्स अतिशय उत्तम होण्याला मदत होईल आणि त्याचा फायदा त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगच्या अर्थाने नक्की होऊ शकेल. याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की 11वी 12वी करताना फक्त आता परीक्षा म्हणून ते बघू नका, आता करिअरचं फाउंडेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त सीईटीची तयारी सुरू केली तर असं होणार नाहीये का, तर असंही नाहीये. सीईटीची तयारी करताना तुम्ही डेडिकेटेड सीईटीची तयारी 100% करा, परंतु ज्यादाच्या सर्वासाठी तुम्ही जेई लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिसला घेतले पाहिजेत. एकतर कोर्स स्वतः जेईचा स्टार्ट लावा आणि जेईची प्रिपरेशन सुरू करा किंवा जेईच्या लेवलच्या क्वेश्चन्सवर उतरून तुम्ही त्याचा डेली प्रॅक्टिस करा, असं एक कुठली तरी गोष्ट घडली पाहिजे. त्यामुळे फोकस सीईटीला ठेवला तर नक्की करू शकाल तुम्ही, पण सोबत जेईच्या लेवलच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस स्टडी मटेरियल फॉलो करायला पाहिजे. आणि जर ते शक्य होणार नसेल तर डिरेक्टली जेईचा कोर्सनी स्टार्ट करा, एक वर्ष चेक करा आणि मग दुसऱ्या वर्षाला तुम्हाला स्विच करायचं असेल तर करू शकाल. कारण सीईटीसाठीचा अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यातला 20% अभ्यासक्रम 11वीच्या सिलेबसवर आणि 80% हा 12वीच्या सिलेबसवर असल्यामुळे तुम्हाला फार डिले होणार नाही सीईटीची तयारी करायला, पण प्रिपरेशन मात्र बेसिक होऊ शकेल. ऍडव्हान्स बाबत मात्र असं नाहीये. ऍडव्हान्स बाबत हे मात्र नक्की आहे की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच जेई मेन्स बरोबर ऍडव्हान्सची तयारी करावी लागेल, म्हणजे प्रश्नांची तो ती लेवल असेल, स्टडी मटेरियल असेल, ज्याचा सराव असतील, डाऊट असतील, हे सगळे त्या लेवलनी करा. याचा अर्थ आता असा होतोय की इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करताना तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड न करता करिअरचं फाउंडेशन म्हणून ती तयारी करायचा प्रयत्न करा. त्याचसोबत दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की जसं जेई नॅशनल लेवलची तयारी करताना भारतातल्या इतर सुद्धा ज्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत त्याही सगळ्या परीक्षांच्या त्याच्याही सगळ्यांच्या ऍडमिशन्स हे वैयक्तिक त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमावर किंवा त्यांच्या टेस्टवर किंवा जेईच्या मार्कांवर होतात, त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स होत राहतील, तयार होतील तिथं. अशा पद्धतीनं प्रिपरेशन सुरू करा. पुढील भागात आपण थोडे थोडे याच काही कॉमन प्रश्नांवर चर्चा करत जाऊया.
1: शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाचे आताच आपण ऐकलात. आता सक्सेस अॅबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस.
6: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अॅबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
7: नमस्कार मॅडम.
6: आपण बघतो की सक्सेस अॅबॅकस महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ती खूपच लोकप्रिय आहे, तर याची नेमकी कारणं काय आहेत?
7: याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये मागं कारण असं आहे की जसं आपण काही पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की सक्सेस अॅबॅकस मध्ये अॅबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा फक्त 4 लेवल मध्ये शिकवला जातो. त्याच्यामुळे

0: काय होतं की कमी कालावधीमध्ये आणि कमी फी मध्ये हा विद्यार्थ्यांना हा कोर्स शिकायला मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होते आणि पालकांच्या फीची बचत होते.
1: म्हणजे
0: जसं की 8-8, 10-10 लेवलचा कोर्स असेल तर लेवलनुसार फी असतात, तर त्याच्या फी जवळपास सगळा कोर्स पूर्ण व्हायला 24-25 हजाराच्या पुढे जातात. तेच आपल्याकडे निम्म्या कॉस्ट मध्येच ह्या कोर्स पूर्ण होत असतो. आणि 12-13 महिन्यात सरासरी 3 महिन्याची एक लेवल असा 4 लेवलचा कोर्स आहे, तर 12-13 महिन्यात आपला कोर्स पूर्ण देखील होत असतो. त्याचबरोबर आपण अभ्याकस सोबत वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो, त्यासाठी आपण एक वेगळं वर्कबुक पण डेव्हलप केलेलं आहे आणि 4 लेवल नंतर मुलांना त्या ट्रिक्स आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यामध्ये 2 डिजिट 3 डिजिट मल्टिप्लिकेशन एका स्टेप मध्ये कसे करायचे, एखादी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन राईट आहे का रॉंग आहे हे कसं ओळखायचं, ह्या ट्रिक्स आपण फ्री मध्ये शिकवतो.
1: अरे वा, म्हणजे दुहेरी फायदा होतो मुलांचा, अभ्याकस पण शिकायला मिळतं आणि शिवाय वैदिक मॅथ्स पण शिकायला मिळतं. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली जर गणिताची भीती घालवायची असेल, पाढे पाठ होत नसेल, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवायची असेल, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवायची असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा उत्तम परफॉर्मन्स हवा असेल, तर सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-00-11 88-88-56-00-11 88-88-56-00-11. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की आपण शिकवतो, पण मग हे जे शिकलेले आहेत हे फक्त आपल्याला त्यांच्या परीक्षा घेऊनच कळतं का अजून काही वेगळी मेथड आहे?
0: याच्यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपात अभ्याकसच्या कॉम्पिटिशन घेत असतो. ऑफलाईन स्वरूपात कॉम्पिटिशन आपल्या अगदी पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियम आहे या ठिकाणी झालेले आहेत, किंवा पंडित फार्म आहे या ठिकाणी झालेले आहेत. आणि ही अभ्याकसची सक्सेसची कॉम्पिटिशन देखील विद्यार्थी पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अगदी भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा होत असतात. जसं की तुम्ही म्हणाला की मुलं क्लासमध्ये शिकतात, त्यांचा लेवल वाईज तिथे एक्झाम होतात, तिथं स्पर्धा ते त्यांच्या वर्गातील लिमिटेड मुलांशी त्यांची होत असते.
1: पण
0: ह्या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणावर त्यांना मुलं मिळतात, त्यांच्याशी त्यांना कॉम्पिट करता येतं, ते सरावाना अगदी 5 मिनिटात 100-100 गरीत सोडवू लागतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्या सक्सेस अभ्याकस या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये 4थ्या लेवलला जो विद्यार्थी एक्सलंट येईल त्याला आपण 1 लाख रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देत असतो. आणि सलग 2 वर्ष आपण ही 1-1 लाख रुपयाची स्कॉलरशिप ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबतच सेकंड रँक आला ह्या स्पर्धेमध्ये तर त्याला आपण लॅपटॉप बक्षीस देत असतो, थर्ड रँकला आपण 4थ लेवलमध्ये सायकल बक्षीस देत असतो. अशा 5 सायकल वेगवेगळ्या ग्रुप्स मधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त 45 रँक त्याच्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेशन मिळत असतं. शिवाय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला देखील आपण गेले आता 10-11 वर्ष झाली ही स्पर्धा आपण घेतोय, तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपण पार्टिसिपेट ट्रॉफी आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेशन देखील देत असतो.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला, आतापासूनच त्यांची तयारी सुरू करा. 1 लाख रुपयाची ही स्कॉलरशिप तुमचाही मुलगा किंवा मुलगी जरूर मिळवू शकते. त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच संपर्क करा किरण पाटील यांच्या सक्सेस अबॅकसला. सक्सेस अबॅकसचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. संपर्क 88-88-56-00-11 88-88-56-00-11 88-88-56-00-11 पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
7: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
8: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
7: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @

0: छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
5: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास. सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
10: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
11: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
12: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुमन कल्याणपूर यांनी आलेली संजीवनी मराठी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं, मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकलं, संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. आणि याबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळच्या 8 वाजता आहेत, काही क्षणातच समाचार प्रभात हे बातमीपत्र.

0: किंवा अल्ट्रासाऊंड जर शेक दिले तर त्याचा अंशतः चांगलाच फायदा होतो.
1: बरं.
0: त्याच्यामध्ये साधारण 2-1 आठवडे 10 ते 12 दिवस जर पेशंटने ट्रीटमेंट घेतली तर स्नायू बळकट होण्यास व स्नायूंची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होते
1: बरं.
0: व पेशंटला दुखण्याच्या लक्षणांपासून आराम पडतो. दुखण्यापासून आराम पडल्यानंतर रुग्णाला आम्ही स्नायू बळकट करण्यासाठी काही मानेचे व कमरेचे विशिष्ट प्रकारचे व्यायाम प्रकार आहेत ते
1: बरं
0: शिकवतो. हे
1: बरं.
0: जर व्यायाम नित्यनियमाने जर पेशंटने केलेच तर मनक्यांवर येणारा ताण हा 100% कमी होतो व पेशंटचे स्नायू बळकट होऊन मनक्याचे पाठीचे दुखणे जाण्यास विना ऑपरेशन नक्कीच मदत होते.
1: बरोबर. तर या व्यायाम आणि फिजिओथेरपी बरोबरच रुग्णांनी पथ्य काय पाळली पाहिजेत?
0: पथ्य पाळले पाहिजेत, जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा स्पेशालिस्टला दाखवून त्याचं निदान वेळेत केलं पाहिजे, योग्य वेळ त्याचे औषधं उपचार केले पाहिजे, त्याची फिजिओथेरपी केली पाहिजे.
1: बरोबर.
0: तर साधारणतः असं आढळलं की पेशंट डॉक्टरांकडे खूप उशिरा पोहोचतात. काही वेळा चोळणे तुडवणे अशा प्रकारचे उलटे सुलटे उपचार केले जातात निदानापूर्वीच आणि
1: बरं.
0: त्यामुळे पेशंटला त्याचे बऱ्याच वेळा परिणाम भोगावे लागतात. आणि नंतर पेशंट जर डॉक्टरांना पोहोचला तर त्याचं निदान उशीर होऊन पेशंटला ट्रीटमेंट योग्य न मिळण्याची शक्यता राहते.
1: बरं. मग ह्याचं आहारातून नियमन केलं जाऊ शकतं का?
0: चांगला जर आपण नित्यनियमाने आहार घेतला तर नक्कीच आपलं वजन संतुलित राहून आपल्या स्नायू बळकट राहण्याची शक्यता चांगली असते आणि
1: बरं
0: त्याने आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो.
1: बरं. या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत?
0: ह्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आधुनिक
1: बरं
0: फिजिओथेरपी सेंटर आपल्याकडे आहे
1: बरं.
0: ज्याच्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक मशीन्स आपल्याकडे आहेत, ज्यामुळे पेशंटला ट्रॅक्शन्स व्यायाम करून घेणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याकडे आहेत,
1: बरोबर.
0: ज्याच्यामुळे योग्य प्रकारे पेशंटचं निदान केलं जातं व योग्य प्रकारे पेशंटला ट्रीटमेंट मिळाली जाते.
1: बरं.
0: आणि आधुनिक मशीन्स असल्यामुळं पेशंट नक्कीच त्यातून चांगल्या प्रकारे बरा होतो.
1: बरोबर.
0: विशेषतः आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ओपीडी ठेवलेली आहे व
1: बरं.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1: वा, ही फारच चांगली गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर श्रोते हो, ऑपरेशन शिवाय उपचार याविषयी आताच डॉक्टर संतोष यादव सर यांनी दिलेली माहिती आपण ऐकत होतात. आता ऑपरेशन कधी करावं लागतं त्यामधल्या विविध पद्धती याविषयी आपण सखोल माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल यशोदानगर फर्न हॉटेल मागे गोडोली सातारा इथं, किंवा आपण संपर्क साधू शकता 770-968-4023 77-09-68-4023 या क्रमांकावर. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल वी केअर फॉर यू या कार्यक्रमात. नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: काय म्हणतोय स्टार्टअप?
6: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय.
5: कोण मंदार ट्रेडर्स का?
6: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण पण पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
5: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेटच त्यांना.
7: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
8: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा 98-22-801-804.
2: आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या ताटाशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. दरवर्षी 7 जून हा दिवस

0: जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल, अन्न सुरक्षित ठेवायचं म्हणजे काय करायचं? तर आपण जे खातो ते कसं सुरक्षित असावं, अन्नातून होणारे आजार आणि धोके कसे टाळावेत याबद्दल जनजागृती करण्याचा आजचा हा दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे का, जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना यांच्या नेतृत्वाखाली यंदाची म्हणजेच 2026ची थीम काय आहे? तर यंदाची संकल्पना आहे, फ्रॉम बर्डन टू सोल्युशन, सेफ फूड एव्हरीवेअर, म्हणजेच ओझ्यापासून उपायांपर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न. हो मित्रांनो, दरवर्षी जगभरात दूषित अन्नामुळे आणि अन्नजन्य आजारांमुळे कोट्यवधी लोक आजारी पडतात. हे एक फार मोठं जागतिक आरोग्य संकट आहे. पण यावर उपाय काय? यावर उपाय विज्ञान आधारित माहिती, योग्य देखरेख आणि सर्वांचं सहकार्य. आणि म्हणूनच अन्न तयार करण्यापासून ते आपल्या ताटात येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा राखणं गरजेचं आहे. आपल्या घरात आपण काय काळजी घेऊ शकतो? एकदम सोप्या गोष्टी आहेत. स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, भाज्या आणि फळे स्वच्छ पाण्यातून धुवून घेणे, अन्न योग्य तापमानाला शिजवणं आणि साठवणं. चला तर मग आज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, सुरक्षित अन्न खाऊया, निरोगी आयुष्य जगूया. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: करिअर निवडताना पत्रिका बघणं का गरजेचं आहे याबद्दल आपण बोलतो. आता सर, खरं तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की ठीक आहे बाबा, तुम्ही पत्रिका बघून सांगितलं की मला या व्यवसायामध्ये यश आहे किंवा मला नोकरीच करायची आहे, पण माझी स्वतःची आवडच जर ती नाहीये तर मग अशा वेळेला मी काय करायचं? म्हणजे तुम्ही सांगितली ती गोष्ट फॉलो करायची का माझी आवड मी फॉलो करायची?
3: बरोबर. आता खर तर अनुभव माझा जर बघितला तर असा असतो की जी आवड त्या व्यक्तीला असते तीच त्याच्या पत्रिकेत बऱ्यापैकी असते. म्हणजे जर तुम्हाला शिक्षणाची आवड आहे, मला शिकवायला आवडतं, तर त्याच्या पत्रिकेत कुठंतरी दिसत असतं की तो शिक्षक होणार आहे, प्राध्यापक होणार आहे, काही भविष्यात वेगळ्या पद्धतीने क्लासेस घेणार आहे. म्हणजे त्यामध्येही दोन प्रकार असतात, करिअर, नोकरी करणं, व्यवसाय करणं. मग ते परत मग काय करणार आहे, पण त्याला टीचिंग मध्ये, त्याच्या टीचिंग मध्ये आवड आहे हे त्याच्या पत्रिकेत दिसत असतं.
2: पण मग आता यावेळेला ते मला माहिती नसतं, मग अशा वेळेला कन्फ्युज व्हायला होतं की खरंच मी तुम्ही सांगितलेला मार्ग फॉलो करू का? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शिक्षण क्षेत्रात आवड आहे पण मला शिकवायची आवड नाहीये, मग काय होऊ शकतं? त्यावेळेला तुम्ही काय मार्गदर्शन?
3: त्यामध्ये कसं असतं, अजूनही जरा डीपली जर पत्रिका बघितली तर आपल्या लक्षात येतं की तो शिक्षण क्षेत्रात काम करणार आहे आणि शिकवणार नाहीये, हे पण त्यामध्ये दिसत असतं.
2: अच्छा.
3: ते आता आमची थोडीशी स्पेशालिटी असली पाहिजे की ते काय करायचं, नक्की शिक्षण क्षेत्रात जायचंय पण शिकवायचं नाहीये, मग काय नक्की रोल त्यांना करायचा आहे?
2: बरोबर.
3: ते त्यात समजत असतं आपल्याला.
2: खर तर हे असे प्रश्न श्रोते हो तुमच्याही मनात तुमच्या पाल्याच्या बाबतीत पडत असतील, तेव्हा 10वी 12वी नंतरच्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, विवाह, आरोग्य या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-41-91 860-001-41-91 860-001-41-91. सर जसं आता तुम्ही म्हणालात की जी आवड असते तीच पत्रिकेमध्ये दिसत असते, तर हे कसं काय शक्य आहे? म्हणजे
3: त्याची पत्रिकाच त्या पद्धतीने बनलेली असते. जसं एखाद्या व्यक्तीला काय आवड आहे हे कळणार आहे.

0: त्याचबरोबर तिचं करिअर कशात असणार आहे, म्हणजे नोकरी करणार का व्यवसायी, हे त्यात दिसत असतं. आणि मग त्यामध्ये आता ठीक आहे, आता समजा शिक्षण हा विषय घेतलाय, तो शैक्षणिक क्षेत्रात काम करणार आहे पण शिकवणार नाहीये, मग तिथं तो काय करेल? तर मग तिथं दिसत असतं की त्याला बाबा लायब्ररीयन होणार आहे, टीचिंग नाही करत पण लायब्ररीयन होणार आहे, त्याला नोकरी लागणार आहे, हे दिसत असतं. मग शिकवणं नाहीये पण लायब्ररीयन आहे, पण काम करतोय शैक्षणिक क्षेत्रात, किंवा काही वेळेला लॅब असिस्टंट हा प्रकार असतो, मग तो जरा वेगळा इंजिनिअरिंग याच्यानुसार काही होणार आहे का, मग तो शैक्षणिक क्षेत्रात गेला पण लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट अशा पद्धतीने गेला, असं त्यामध्ये जरा थोडस व्यवस्थित बघितलं तर हे दिसत असतं.
1: सो डिटेल एक्झामिनेशन करणं कुंडलीचं सुद्धा तितकंच महत्त्वाचं.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: पण मग हे सगळं करताना तुम्ही त्या मुलांबरोबर किंवा पालकांबरोबर काउन्सिलिंग पण करता का, जेणेकरून त्यांच्या मनातली ही द्विधा मनस्थिती दूर होईल?
0: दूर होईल. आता कसं असतं, थोडस आमचं क्षेत्र जर बघितलं तर मॅक्झिमम काउन्सिलिंगच असतं, म्हणजे तुमची पत्रिका म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर एक रिपोर्ट असतो, ब्लड रिपोर्ट. मग ब्लड रिपोर्ट मध्ये दिसत असतं हिमोग्लोबिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे किंवा B12 कमी आहे, त्याच्यानुसार ते त्याचं काही गोळ्या औषधं सुरू करत असतात. तसंच तुमची कुंडली, हे आमच्याकडे आलेला एक रिपोर्ट आहे, तो मुलगा काय पद्धतीचा आहे ते आम्हाला त्यामध्ये दिसत असतं, त्याचनुसार तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन जर झालं तर तो लाईफमध्ये खुश असतो, तो लाईफमध्ये समाधानी असतो, तो लाईफमध्ये यशस्वी असतो, म्हणून ते मार्गदर्शन त्याला थोडंसं गरजेचं आहे.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, 10वी 12वी नंतर करिअरची निवड करताना ती निवड योग्य आहे ना, त्यात मुलांना यश मिळणार आहे ना, या गोष्टीच्या मार्गदर्शनासाठी तसंच ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, आरोग्य, विवाह या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-1411. पुन्हा भेटूयात ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता काही क्षणातच मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरु असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे

29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची यूपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅबच्या आणि इलेक्ट्रिक बाईकची उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय एपद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि

0: कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरु झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरु असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बाई पण भारी देवा या चित्रपटासाठी साईप्रसाद निंबाळकर, विजया निंबाळकर आणि सहकाऱ्यांना. गीतरचना होती वलय मुळगुंदे यांची आणि संगीत दिलं होतं साई पियुष यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
6: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
5: 1218 किलो पेलोड,
6: 400+ किलोमीटरची रेंज,
5: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
6: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
5: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
6: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
6: संपर्क 810-83-33-480,
5: 8108333480.
7: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्युन आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
8: ओ, आम्हाला माहिती आहे.
7: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
9: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
10: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispecialty.com.

0: specialityhospital.com.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: अमित राज, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, मुग्धा कराडे यांच्या स्वरातलं क्षितिज पटवर्धन आणि अमितराव यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट झिम्मा 2 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
6: हो, आम्हाला माहिती आहे.
5: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
7: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

रोहन प्रधान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंदळ चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोहन प्रधान यांचंच आणि चित्रपट स्माईल प्लीज.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं मंडळ सोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सूरज आणि धीरज यांचं. चित्रपट जिंदगी वैराट. आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 9 वाजता आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांना आपण ऐकलेत मृत्यूदंड या चित्रपटासाठी. गीतरचना जावेद अख्तर यांची होती आणि संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
4: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
5: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
4: 1218 किलो पेलोड,
5: 400+ किलोमीटरची रेंज,
4: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
5: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
4: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
5: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
4: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
5: संपर्क 810-83-33-480,
4: 810-83-33-480.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
8: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
9: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
8: आणि कपडे?
9: अगं बाई, ते राहिलेच की हो.
8: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
9: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
8: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
9: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं संतोष आनंद यांचं हे गीत होतं संगीत या चित्रपटातलं. गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत

0: हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.

स्नेहा पंत आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत होतं एक और एक ग्यारह या चित्रपटातलं. गीताला संगीत शंकर हेसॉन लॉय यांनी दिलं होतं. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 होत आहे. आता क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा भोगवली मुरा तालुका जावळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन मुग्धा कुंभारे यांचं.

बालदोस्तांनो, क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या आमच्या सर्व बालमित्रांचं खूप खूप स्वागत आणि मुक्ताताईचा मनपूर्वक नमस्कार. बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोगवली मुरा या शाळेमधील बालकलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी आपण शोधातील गंमत जम्मत ऐकूया. खेळता खेळता शिकूया, नवीन काही शोधूया, प्रश्नांच्या या दुनियेत गमती जमती पाहूया. बालदोस्तांनो, आपल्या भोवती रोज कितीतरी गोष्टी घडत असतात, पण त्या का घडतात, कशा घडतात हे शोधण्यातच खरी मजा आहे.

0: हो ना मित्रांनो, जगातील अनेक मोठे शोध हे छोट्या प्रश्नांमधून लागलेले आहेत. न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडतो? एडिसनला वाटलं, अंधारात उजेड कसा आणता येईल? राईट बंधूंना वाटलं, माणूस पक्षासारखा उडू शकतो का? आणि मग लागले मोठे मोठे शोध. म्हणून प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे. का, कसं, कुठे, कधी प्रश्न विचारू आधी शोधत शोधत शिकताना मजा येते भारी. तर बालदोस्तांनो, आता पेटणारे लाकूड या शोधाविषयीची एक गोष्ट ऐकूया. आगगाडी म्हणजे पेट घेणारी गाडी. सुरुवातीच्या काळातल्या आगगाड्या केव्हाही पेट घेत असायच्या बघा, त्यामुळे त्या धोकादायक असत. 1780 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञांनी बनवलेली फॉस्फोरिन कॅन्डल किंवा इथिरियल मॅच ही आगगाडी सुद्धा तितकीच धोकादायक होती. आधुनिक काळातल्या सेफ्टी मॅच किंवा सुरक्षित आगगाडी यांच्याशी साम्य असणारी आगगाडी 1827 आसपास इंग्लंडच्या एका व्यापाऱ्याला अचानक सापडली. बालदोस्तांनो, जॉन वॉकर हा इंग्लंड मधला व्यापारी. हा तरे तरेचे रासायनिक पदार्थ विकत असायचा. फावल्यावेळी तो स्वतः काही प्रयोग सुद्धा करायचा. एके दिवशी त्यानं काय केलं माहितीये? त्यानं काही रसायनांचं मिश्रण करून लाकडाच्या तुकड्यानं ते ढवळत राहिला. मध्येच दुसरं काही काम निघाल्यामुळं तो लाकडाचा तुकडा त्याच्यावरच्या रासायनिक मिश्रणासहित तसाच काही वेळ त्याच्या हातात राहिला. लक्षात आल्यावर त्यानं पाहिलं तर त्यावरचं मिश्रण वाळून घट्ट झालं होतं. आता याचा काही उपयोग नाही असं समजून जॉन वॉकर यांनी तो लाकडाचा तुकडा दूर भिरकावून दिला. आणि मग लाकूड त्या दूरवर असणाऱ्या दगडावर जाऊन आदळलं आणि ते आदळताच तडतड आवाज होऊन तिथे ठिणगी पडली आणि ते लाकूड जळायला लागलं. मग जॉन वॉकर अवाक होऊन बघतच राहिले. बराच वेळ विचार केल्यावर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग बालदोस्तांनो, आग निर्माण करण्याची सोपी पद्धत त्यांना सापडली होती अगदी अचानक. मग पुन्हा पुन्हा त्यांनी तो प्रयोग करून पाहिला. नंतर जॉन वॉकर यांनी लाकडाच्या बारीक कांड्या करून त्यांच्या एका टोकावर ते मिश्रण चोपडून वाळवलं. दगडाऐवजी वाळूच्या कागदावर म्हणजे सँड पेपरवर या काड्या घासल्या की ठिणगी उडून काडी पेट घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतरच्या स्वीडनच्या एका शास्त्रज्ञानं जॉन वॉकरच्या आगगाडीत थोडी सुधारणा केली आणि सुरक्षित आगगाड्या बनवल्या. या आगगाड्या ज्या पेटीत असतात त्याच्या दोन बाजूंना एक रासायनिक मिश्रण लावलेलं असतं. पेटीत ठेवलेल्या आगगाड्या या बाजूंवर घासल्या तरच त्या पेट घेतात, नाहीतर एरवी त्या सुरक्षित असतात. तर बालदोस्तांनो, लाकूड पेट कसा घेतो, याविषयी शोध कोणी आणि कसा लावला याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर बालदोस्तांनो, आता यानंतर आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली मुरा तालुका जावली जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकूया.
1: स्वागतम, सुस्वागतम. बालदोस्तानो, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जावली तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली मुरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत काही देशभक्तीपर गीते, गीतमंच तसेच बालगीते. या कार्यक्रमातील सहभागी बालचमू श्रद्धा दत्तात्रय आखाडे, पल्लवी शंकर हिरवे, संजना कोंडीबा हिरवे, पल्लवी विठ्ठल आखाडे, योगिता आनंद आखाडे, सुप्रिया शंकर आखाडे, गणेश शंकर हिरवे, आकाश प्रकाश आखाडे, आर्यन शंकर

खडे, अर्णव आनंदा खडे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि हार्मोनियम वादन श्री श्यामराव जुनगरे, तबला श्रवण लोहार, खंजिरी नितीन सुसर। बालदोस्तांनो, प्रार्थना म्हणजे ईश्वराशी साधलेला संवाद जो मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास देतो। आत्मसमर्पण, एकाग्रता आणि आध्यात्मिक प्रगतीचे एक मुख्य साधन म्हणजे प्रार्थना। थोडक्यात सांगायचे तर प्रार्थना ही आपल्या जीवनाला आनंदी, प्रसन्न आणि सुसंस्कृत बनवण्याची गुरुकिल्ली आहे। अशीच एक प्रार्थना सादर करतोय मन की वीणा से।

बालदोस्तानो, भारत माता ही आपल्या सर्वांची आई। या जन्मभूमीला वंदन करणे हे आपणा सर्वांसाठीच वंदनीय आहे। हाच अभिमान हाच सन्मान व्यक्त केला आहे या गीतातून। उंच उंच गगनात तिरंगा डवला आणि फडकतो।

मित्रमैत्रिणींनो, खरं तर परमेश्वर हा चराचरात कणाकणात भरलेला आहे. तो आपणास विविध रूपांमध्ये भेटत असतो आणि म्हणूनच या परमेश्वराचे नामस्मरण सतत आपल्या मुखात असावं, असाच काहीसा संदेश या प्रार्थनेतून दिला जातोय. शुभ सवेरे लेकर तेरा नाम प्रभू.

बालदोस्तानो, प्रसिद्ध कवी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं एक लोकप्रिय बालगीत की जे नुकतंच क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा एक भाग म्हणून प्रसिद्ध झाले आहे. मराठी शाळेच्या आठवणींना उजाळा देणारे एक लोकप्रिय बालगीत सादर करतोय स्वर्गाता आकाश गंगा.

0: बालदोस्तानो, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि थोर समाज सुधारक होत्या. त्यांचे पती महात्मा फुले यांच्यासह पुण्यातील भिडेवाड्यात 1946 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे जीवन हे स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी समर्पित होते, म्हणूनच त्यांना क्रांतीज्योती म्हटले जाते. आज त्या आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत या एकपात्री नाटिकेतून. होय, मी सावित्री बोलते. सादर करणार आहे संजना हिरवे.
1: न्याय नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव घडीला. ओळखलं का? मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9 वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की त्या माणसाशी माझं लग्न झालं तो सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य माणूसच आहे. त्यावेळी बायांना उमरवल्यांची भीती होती. बाईच्या जातीनं कसं, आपण बरं, आपलं घर बरं, घरातील चूल बरी, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. या सर्वावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास ही एकच खुश ज्योतिराव फुले यांच्या मनात होती. असं एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ज्योतिराव फुले एका शाळेत गेले होते. आणि तेव्हा फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? हु एज्युकेट फर्स्ट बिकॉज द वुमन एज्युकेट अँड द वुमन हाऊस एज्युकेट. पण तुम्ही लोक घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. अन झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून मी तुम्हाला शिकवणार. अन झाला, सुरू झाला माझा अभ्यास. बे क बे, बेदुनी चार, बेत्रिक्सा, काना, मात्रा, विलांटे, आकार उकार. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 मध्ये आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाले. शेपण्यासारखं जगलं तर काम तमो होईल, पण जर वाघासारखं जगलं तर नाम होईल. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध कचले. एवढे अनर्थ एका अवितीने केले, म्हणून मुलींना वाचवा, शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.
2: बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगोली मुरा, तालुका जावली, जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकलात. बरंय तर बालदोस्तांनो, आजच्या कार्यक्रमातून मी मुक्ताताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा भोगवली मुरा तालुका जावळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकलात. सूत्रनिवेदन होतं मुग्धा कुंभारे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न,
1: आई बाबा होणं हा एक

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला नेहमी या कार्यक्रमातनं मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बाहेर आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळे त्रास आपल्याला होतात, त्याच्यामध्ये मूत्रविकार किंवा किडनी रिलेटेड पण अनेक विकार आपण बघतो, त्याबद्दल आज जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी लोकांनी.
3: अगदी फारच महत्वाचा प्रश्न आहे. उन्हाळा येऊही घातलाय आणि तुम्ही म्हटलं तसं की ह्या सीझनमध्ये मूत्रविकारांचं प्रमाण खूपच वाढतं आणि अनेक त्रास उद्भवू शकतात, तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ज्याला आपण म्हणतो यासाठी आज आपण सचिन सरांना विचारूयात की काय काळजी घेतली पाहिजे, काय रोग होऊ शकतात.
4: उन्हाळ्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे डिहायड्रेशन.
2: अच्छा.
4: स्वेटिंग खूप होतं, घाम खूप येतो आणि त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी पिण्याचं प्रमाण ते कमी असतं आणि त्याच्यामुळे मूत्रविकाराचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट सर्वात जास्त उन्हाळ्यामध्येच येतं.
2: ओके.
4: जसे की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड लघवी तयार होते आणि तसेच लघवीला जळजळ होणे हे खूपच कॉमनली बघितलं जातं उन्हाळ्यामध्ये. लघवीच्या वाटेचे इन्फेक्शन ज्याला आपण युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो ते खूप कॉमनली आढळलं जातं. तसेच किडनी स्टोन किंवा किडनीचे मूत्रमार्गातले स्टोन याचं प्रमाण पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं.
2: अच्छा. याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले मूत्रविकार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल.
4: उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे. तसेच पाणी सकाळी एकदा पाणी प्यायलं आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी प्यायलं असं न करता रेग्युलर इंटरवल्समध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे.
2: ओके.
4: लघवी आपली पाण्यासारखी क्लिअर होणं हे आपलं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य आहे याचा एक द्योतक आहे.
2: अच्छा.
4: त्याच्यामुळे जर डार्क कलरची लघवी होत असेल तर याचा अर्थ आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होत आहे. तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात,

0: हा
1: जसं की लिंबू सरबत असेल किंवा संत्री, मोसंबी, पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तसंच किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे कमी होतं.
0: अगदी.
1: बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरून येतो, खूप गरम झालेलं असतं, घाम आलेला असतो, आणि आपण येतो आणि फ्रीजमधलं थंड पाणी काढतो किंवा कुठल्या तरी कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं हे शक्यतो जेव्हा टाळावं, कारण की त्यामुळे सुद्धा स्टोन्स होऊ शकतात किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं. जे नैसर्गिक ज्युसेस आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जसं कलिंगड असेल, संत्री, मोसंबी, लिंबू सरबत म्हणा, शाळ म्हणा, हे जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपल्या शरीराला फायद्याचं आहे.
0: नक्कीच. डॉक्टर सुरेश सर, शेवटची टिप तुम्ही काय द्याल?
2: जसं डॉक्टर सचिनने सांगितलं, किडनीचं जीवन हे जीवन म्हणजे जल, त्याच्यामुळे त्याचा जास्त जास्त प्रमाणात उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जे घ्याल ते हेल्दी घ्या, पाणी जास्त प्या आणि ज्युसी फ्रुट्स जास्त खा असं सरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही स्वतःला उन्हाळ्याच्या विकारांपासून वाचवू शकता. याबद्दलचाच हा सगळा एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि छान अशा माहितीसाठी नक्की ऐका आमचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
0: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
6: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
7: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
8: आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
11: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
10: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
12: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
13: ब्रो? ही फाटलेली आहे.
12: ऐक, कापलेल्या, फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
14: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
13: वाव, नवी नोट मिळेल.
12: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
15: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
2: हो, आम्हाला माहिती आहे.
1: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर,
0: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
3: नमस्कार
1: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
3: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
3: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
3: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही.

0: त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर, तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची पाचवी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्र. आता PN गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुना गाडगिळे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
7: नमस्कार
4: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्या सोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
7: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
4: बरीच डिझाईन,
7: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडवी

0: त्याचं एक जोड येतो, मग तो घेऊ तसा आहे, 5,000 रुपयापर्यंत सुद्धा येतो, चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजणा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणी विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, खुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकली जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पी एन गाडगिळे अँड सन्स आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा, कॅन्सरवरील प्रभावी उपचार जे सातारा जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा.
4: नमस्कार, मी डॉक्टर तेजल खडकबाण, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे इकडे असते. मी मेनली ब्रेस्ट आणि गायनेक कॅन्सर सर्जन आहे. आज मी तुम्हाला एक नवीन, ज्याला आपण किमो पोर्ट म्हणतो, याबद्दल सांगते. आजच्या तारखेत युजली आपण कॅन्सर ट्रीटमेंट जर म्हटली, बऱ्यापैकी मी आधी तुम्हाला सांगितलंय आमचे लेक्चर झालेत ऑन्कोलाईफ मधून, तर त्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट बद्दल बोलतो किंवा लवकर शोधा कॅन्सर त्याबद्दल बोलतो. आजच्या तारखेत आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतोय फक्त बरं करण्यावर नसतो आमचा हेतू, आमची ट्रीटमेंट सोयस्कर करण्याचे हेतू पण असते. तर सोयस्कर म्हणजे काय, ट्रीटमेंट करताना त्रास नको व्हायला. खूप वेळा आपण बघितलं असेल पेशंट जेव्हा किमो घेतात तर त्यांचे हात पूर्ण हे काळे होऊन गेलेले असतात किंवा त्यांची नस पूर्ण जळलेली असते, कारण आमचे जे किमोची औषधं असतात ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात, बऱ्यापैकी हेवी असतात, ऑइल बेस असते. तर यामध्ये त्या नसांना त्रास होतो, ती नस पूर्ण आतमधून खराब होते आणि लवकर रिकवर व्हायला जमत नाही त्यांना. हीच नस जेव्हा आपण किमोथेरपी युजली पेशंट घेतात तर 6 ते 8 महिने लागतात नवीन नस बनायला.
5: सातारा जिल्ह्यात सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचार मिळणार.
3: होय, ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा येथे.
5: साताऱ्यातील सर्व अत्याधुनिक कॅन्सर तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणार.
3: होय, ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा येथे. 10 वर्षाहून अधिक काळाची विश्वसनीय सेवा ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा.
4: तर जेव्हा ज्या पेशंटला परत परत किमो लागतात किंवा समजा मी स्तनाचा आजार ऑपरेशन केलेला आहे, त्यांचा एका हातावर मला इंजेक्शन देताच नाहीयेत किंवा किमो लावता नाही, ज्या साईडचं मी ऑपरेशन केलं असतं, तर एका हातावर त्यांना मला इंजेक्शन द्यावे लागतात. प्लस आज नवीन ट्रीटमेंट एवढी सगळी आली आहे, ज्याला टार्गेट थेरपी म्हणतो, इम्युनोथेरपी म्हणतो, ज्याचे इंजेक्शन 1-2 वर्ष जात असतात. तर यावेळेस दरवेळेस त्यांना सुई घेणं, दरवेळेस त्यांना त्रास देणं, प्लस सुई भेटणं पण कठीण होऊन जातं. यामध्ये पेशंट म्हणतात, अरे मॅडम ती सिस्टरला बघा जरा, 3-4 वेळा टोचलं मला, एकदा नाही होत. तर हे सगळे जे कंप्लेंट असते यावर आपल्याला आता एक खूपच चांगला उपाय असतो, त्याला किमो पोर्ट म्हणतो. किमो पोर्ट म्हणजे साधारण शब्दात जर सांगितलं, दुसरं काही नाही, एक बटन आहे. हे बटन आपल्या चामडीच्या खाली छातीवर चामडीच्या खाली एक पॉकेट बनवलं जातं, त्यामध्ये हा बटन बसवलं जातं आणि त्याच्याने इंजेक्शन दिले जातात, ते डायरेक्ट तुमच्या ब्लड सिस्टममध्ये किंवा आपल्या सर्क्युलेटरी सिस्टममध्ये डायरेक्ट जातात. मला सुई घ्यायची गरज पडत नाही.

0: तुम्हाला दररोज टोचायची गरज नाही पडत, डायरेक्ट इंजेक्शन डायरेक्ट बटनामध्ये जातो. आता किमोपोड म्हटलं तर कुणाला याची गरज आहे, कोणते पेशंटने मागायला पाहिजे, बाबा मला किमो चढवायला किमोपोड पाहिजे. खरं सांगू तर आज जर समजा किमो मला घ्यायचंय तर मला त्रास नकोय, मला दुखणं नकोय, तर मी सांगेन सगळ्या पेशंटला घ्यायला पाहिजे. हो, पण दोन चार इंजेक्शनसाठी एवढं बटन बसवायचं कार्यक्रम करायचं का? तर आयडियल सिच्युएशन मध्ये ह्या पेशंटला ज्यांना दुखणं सहन नाही होत, ज्यांना सुई नाही लावायची हातावर, ज्यांना हात आपले नरम ठेवायचे असेल, किंवा असं काही कोणते असे प्रोफेशन आहे ज्यामध्ये त्यांना काळजी घ्यायची असते त्यांच्या हाताची, तर त्या प्रोफेशनमध्ये प्रिफरेबली किमोपोड बसवावं. जेव्हा आपल्याकडे ऑलरेडी नसं कमी असतात, खूप वेळा पेशंट डायलिसिसचे पेशंट असू शकतात, किंवा नॉर्मल आपले वयस्कर असतात त्यांना नसं भेटत नाही, खूप थिन असतात त्यांची रक्तवाहिनी, त्या पेशंटमध्ये आम्हाला किमोपोड टाकणं गरजेचं आहे. आधी मी जसं सांगितलं स्तनाच्या आजारामध्ये, ज्यामध्ये मला एक हात वापरताच नाही येत किमो घ्यायला, प्लस आम्ही किमोचे इंजेक्शन पायावर देत नाही, तर जेव्हा माझ्याकडे ऍक्सेस घ्यायला फक्त एकच हात असतो त्यावेळेस मी किमोपोड ऍडवाईस करते. कोणते कोणते आतडीचे आजाराचे पेशंट असतात ज्यांची किमोथेरपी कंटिन्युअस 3 दिवसाची असते, तर त्या 3 दिवसामध्ये सुई जर बाहेर आली परत दुसरी सुई लावा परत करा, त्यामध्ये आपली किमोची औषधाची जी कंटिन्युटी असते ती ब्रेक होते, ती नको व्हायला त्यासाठी त्या पेशंटला आम्ही किमोपोट सांगतो. प्लस कोणती कोणती अशी औषधं आहे आमच्यामध्ये जे नसांना त्रास देते, त्या औषधांमध्ये पण आम्ही किमोपोट ऍडवाईस करतो. या पेशंटला आम्ही कंपल्सरी सांगतो, पण बाकीच्या पेशंटना सोयीच्या हिशोबाने आपण सांगितलं जातं, त्यांना ते डिसिजन त्यांच्यावर ठेवलं जातं की तुम्हाला कसं करायचंय, त्या हिशोबाने आपण निर्णय घेतो.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते अंकुलाइट कॅन्सर सेंटर सातारा, कॅन्सर वरील प्रभावी उपचारांचे सातारा जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर आत्ताच आपण ऐकलात, आकाशवाणी सातारा केंद्र. आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांबं किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन

0: वापरून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. आता मिश्र संगीत.

0: अनुप जलोटा यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं.
1: काय म्हणतोय स्टार्टअप?
2: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
1: कोण मंदार ट्रेडर्स का?
2: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. एकदा भेट असताना
3: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरेच काही.
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
7: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
8: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
7: आणि कपडे?
8: अगं बाई, ते राहिलेच की.
7: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
8: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
7: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
8: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.
9: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
8: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
9: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
8: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
9: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
8: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
9: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
8: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
10: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
11: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊस कीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
10: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
11: संपर्क 83-29-72-94-98.
8: अधिक मास, अधिक पारदर्शकता मसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त मसवडकर सराफ मध्ये. मसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सौभद्र नाटकासाठी छोटा गंधर्व यांना आपण ऐकलत.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपारिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
4: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्या

0: तेल J1315 नवी MIDC सातारा घरपोच सेवा 788-790-6867
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: बेतले जर कधीची बाशी DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
4: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
3: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
4: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
7: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 9021-2845-4570.
7: बागडे बंधू सराफ सातारा रोड जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
6: बागडे बंधू सराफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातलं मयूर देवल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मनीष भांडे यांचं.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
7: आदेशवर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: रोज रोज हवे हवे,
9: ताजे ताजे, नवे नवे,
8: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
10: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
11: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास.
12: आदेशवर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
11: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
12: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
11: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं मयूर देवल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विक्रम पेंढारकर यांचं. आणि याबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम.

0: श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हर्षित अभिराज यांचं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
5: काय म्हणतोय स्टार्टअप?
6: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
5: कोण मंदार ट्रेडर्स का?
6: हो 30 वर्ष जुने आहेत. रिव्ह्यूज चांगलेत. दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
5: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात. अगदी नंबर 1 आणि ऑल @1. एकदा भेट असताना.
7: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स पॉवर टूल्स वेल्डिंग मशीन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स प्रेशर गेजेस कंज्युमेबल्स ॲडेसिव्स लुब्रिकंट्स सेफ्टी इक्विपमेंट्स स्प्रे पेंट्स न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
8: मंदार ट्रेडर्स 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर. अगदी नंबर 1 आणि ऑल @1. H39 जुनी MIDC सातारा 9822 801 804.
9: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर.
8: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
9: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
10: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37.

0: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे बीए इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
3: संपर्क 83 29 72 94 98।

0: पठ्ठे बापूराव आणि जगदीश खेबुळकर यांना आपण ऐकलत.
1: बेतले जर कधीची बाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
3: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
4: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
7: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
8: आदेश्वर ज्वेलर्स, सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
10: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-68-37.

सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं तर रचना गोपाळनाथ यांची आणि संगीत शांक नील यांनी दिलं होतं आणि याबरोबरच लोकगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

आशा भोसले आणि कमल बारोट यांना आपण ऐकलेत घराणा या चित्रपटासाठी. गीतकार होते शकील बदायनी आणि संगीतकार रवी. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

लाजवंती या चित्रपटासाठी आशा भोसले यांना आपण ऐकलं. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची होती आणि संगीतबद्ध केली ती एस डी बर्मन यांनी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं कैफी आझमी यांचं हे गीत होतं हिर रांझा या चित्रपटातलं. गीताला संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या हवस चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सावंत कुमार यांची होती आणि संगीत दिलं होतं उषा खन्ना यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. आता काही क्षणातच वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार।

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल, म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खरं तर संकल्पना अशीच चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे, त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर्स सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता

0: आता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं, मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. अधेमध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला, पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
1: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
0: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
1: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून, आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे, पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्यूममध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही
1: आहे,
2: पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची, नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके,
0: आम्ही 4 डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे, या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
0: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ पण चालण्याची सवय नाही आहे तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाही आहे म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते. म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशननं चालत होते. म्हणजे माझं तेच माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो,
0: त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
0: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे त्यामुळे तिकडचं तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग?
2: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे त्यामुळं तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही, पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात त्यामुळं तिचं आणि माझं पण असं काही कोऑर्डिनेशन नव्हतं त्यामुळं मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची.

0: आमची रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचंय.
2: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधीमध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो, कारण चौघी चौघीकडं चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली. पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं, आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू. आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
0: शेवटी
2: आम्ही एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला. आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो, तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
1: ओके.
2: आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती म्हणजे ठरलं एव्हरेस्टवर करायचं. मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
2: हा, दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं, कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या, आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं. आणि मला माउंटन्स खूप आवडतात, त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप. त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा. आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
2: मग आम्ही विनोद सर आहेत ना, तर ते घेऊन जाणार होते आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता, म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
0: आयटनरी.
2: हा, आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी, आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
2: हा, असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल, किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला, त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
2: ओके.
1: दोघींनी पण सांगा.
2: आम्ही खूप उत्साही होतो, कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे, आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
0: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये, आणि शेवटी तो दिवस आला. आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी, आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता. मग आम्ही मुंबईला पोहोचलो, तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
1: बरोबर.
0: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
2: पाऊस पडला,
0: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण, पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं, ते करत आम्ही तो ट्रेक केला
2: होतो. आणि मध्ये एकदा डान्स
0: मध्ये टँगबोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे, जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
2: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं, आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्ससाठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या

0: मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं.
1: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस 18,000 फूटवरती आहे, पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो, कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. मग अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला गेलो.
0: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खर तर देवी काय म्हणतात शक्ती असेल, त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
1: हो, आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खर तर होऊ शकला.
0: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथं निघताना, म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
1: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे, आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल, तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
0: कॉमन
1: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
0: बर
1: असं झालं आम्हाला, कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून, डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं, तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
0: बरोबर.
1: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो. मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो, जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
0: मॅच
2: होण्यासाठी.
0: बरोबर. पण ते साधारण किती उंच होत?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
0: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
1: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
2: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
1: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी
2: बघितला होता, तो आम्ही
1: दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
0: इतक्या वर्षानंतर,
1: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
0: मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही.
2: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
1: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ, आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
0: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
1: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं, त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
2: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
0: बर
1: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हतं
2: थोडे दिवस.
0: कारण म्हणतेस तसं पाणीच अवेलेबल नसेल
2: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला,
1: कारण
2: बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
1: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
0: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
1: आम्ही 14 दिवसांचा केला,
2: ट्रॅव्हलिंग आणि बाकी सगळं 17 दिवस.
0: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचा डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही

0: लॉकडाऊन रिस्ट्रिक्शन घालून दिले किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
1: ऍक्च्युली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे,
2: पिझ्झा बेसवाले सगळे म्हणजे ब्रेड बेसवाले
1: सगळे असे मिळतात म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, मेसली दाल भात किंवा जर असं फारच बदल
2: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण साहजिक आहे
1: चवच नसते, ऍक्च्युली मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
0: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
1: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काहीतर ब्रेड घेतला.
2: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
0: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं ते काय काय घेऊन गेला होतात?
1: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं फक्त
0: घालून तुम्ही थोडक्यात
2: शेवटचा टप्पा आम्ही तसा
1: केला. पण
2: आधीचा जो
0: होता साधारण
1: 7-8 किलोमीटर तरी असेल
2: पण ना
1: जायला फार वेळ नाही
2: पण ना तो असं वाटतो छोटा काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो म्हणजे टफ असतो.
1: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतं
2: आणि प्लस आणि स्पीड एकदम स्लो असतं. स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
0: ऑक्सिजन लेवल कमी असतं
2: त्यामुळे.
0: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागलं ऑक्सिजन?
2: नाही लकीली काही नाही घ्यायला लागलं म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता म्हणजे कोणाला काही
0: बाकी की कोणाला तुम्हाला त्रास झाला का? काही
1: थोडा त्रास झाला मला म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला त्यामुळे श्वास घ्यायला
2: मिळाला थोडा
1: ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
2: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले नाही एका ठिकाणी थँगोचेचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं.
0: ड्रेपरी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर तुमचे दागिने आहेत.
2: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे
1: पण नाही ते ट्रेक करताना जाणवलं
2: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
0: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
2: येतं.
0: हा तेच
2: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
0: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
2: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीचं होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
0: काय सांगते
2: हो खूप तास लागले आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही. मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले अगं काय बोलायला लागली असं एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
0: अनुभव होता
1: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये काय हे म्हणून.
2: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून
0: कारण वातावरण पूर्णच वेगळं.

0: कधीच गेले नव्हते त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला मग आईबाबांची खूप आठवण येत होती, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे, तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
1: ती मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता. म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही, पण एक काय म्हणतात, खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
1: माझ्या मुली पण गुणी आहे, त्यामुळे ते दोन्ही कडनं आहे.
2: नाही, अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं.
1: आणि मी पण त्यासाठी ब्लेस्ड
2: आहे. हा, त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत, हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा.
1: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
2: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
1: -10 होतं.
2: बापरे.
1: ग्लोव्ह पण नंतर काढले होते,
2: दिसायला पाहिजे म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
0: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स.
1: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता, आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा.
2: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
1: खूप फरक आहे. एकतर सरफेस, आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही, किती पाय मारा कसेही करा. पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना, आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे काहीतरी होतं. मग तिथे
0: तिथं स्नो नव्हता, पण खडक होते. एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे चौगी आणि माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला. आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं, थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते. आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
2: गारठला,
1: आणि आवाज हवा होती ना,
0: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हतं, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेरपा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
1: फॉरेनर्स
0: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून. मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
1: खरंच ना. आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
1: आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते, आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेरपा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
1: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते, आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
1: त्यांनीच तिघांनी तो बघितला, तिथले लोकल लोक.

0: फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर, आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
1: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन. त्यावेळेची भावना
0: छान वाटत होता. थंडी तर वाजतच नव्हती,
2: गायकांना थंडी वाजत नव्हती, आम्हाला डान्स करताना थंडी वाजत नव्हती. कारण काय माहिती, ते होऊन गेलं डान्स,
0: एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त जास्त अवघड होत.
1: बरोबर, पण तुम्ही 13 मिनिटं तशाच,
0: आणि आधीचे 4-5 मिनिट
2: बरोबर वगैरे घालायला. आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
0: सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
1: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
1: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
0: किती सुंदर.
1: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
0: सुंदर वाटत होतं तिथे. म्हणजे आजूबाजूला बघताना पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
2: होतं,
0: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य,
1: किती सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात, तर काही
1: वेगळा त्रास काही नाही झाला, म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी आणि ना आलो आम्ही चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं. आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला, हे जो काही आपण ठरवलंय जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट. तसं झालं असेल कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
0: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: खरंय. कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला.

0: ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
1: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा एक्सपिरियन्स. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो, त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते,
0: फक्त 5-6 लोक सोडले तर
1: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते, आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेस. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
0: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे -19
1: अरे बापरे, आता परत इथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
2: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टला
1: गेले,
2: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
1: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये, तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
2: तिघी पण
0: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही.
2: बरोबर,
1: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतायत.
2: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं,
1: होय, आई बाबांचं
2: आणि बाकी
0: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहिती, शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये, आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत, पण ती मनात आहे आमच्या.
2: बरोबर.
0: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे, खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या. आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागलं तर बघायचे
1: द्यायचे.
2: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन तुमची तब्येत चांगली
0: राहणं
2: हे तितकंच महत्त्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
0: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असा बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: मिसेसनी
1: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या,
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या, झोपेच्या
0: गोळ्या, त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतं, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
1: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं,
2: किंवा त्यांनाही हे असं वाटतं.

0: असेल ना की किती छान या सगळ्याजणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत याचा त्यांनाही तेवढंच
1: आनंद होता. बरोबर, तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा.
0: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला? तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
1: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली. पूर्ण ट्रेकमध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
2: वायफायचे
1: वेगळे चार्जेस असे चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
2: नाही माझा झाला होता,
1: झाला.
2: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते माहिती, तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत.
0: साहजिक आहे कारण
2: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
1: बरोबर, मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना. डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना, त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर, तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
0: बरोबर, एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
1: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही
0: आहे. यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
1: नाही, हा पहिलाच होता. सेटर आहोत.
0: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांगणं.
1: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे. म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
0: त्यानंतर केवढी होती?
1: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार? आणि योगायोगानं माझ्या मामानं एक न्यूज बघितली गोव्याच्या मामानं, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जातंय माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
0: बरोबर.
1: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
0: बरोबर.
1: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
0: दुसरं कुठलं?
1: लावणीमध्ये
0: केलं. बरोबर.
1: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं
0: आणि वैयक्तिक
1: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
0: पुढचं उद्दिष्ट
1: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं पण परत काही गोष्टीमध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय, आता परत सुरू करीन.
0: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
1: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्या सिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
0: बरोबर.
1: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे तिचा.
0: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याचीच आता तयारी.
1: हो, ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये, हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बीएड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च

0: आपण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने आणि शिकणं सुरूच आहे.
0: शिकणं सुरूच आहे, शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येतं, आयुष्यभर
1: कुठल्याच कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं, त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही, त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
2: हे कधीच नाही विसरू शकणार
1: एक क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
2: अशी
1: भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वंदिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
2: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण त्या इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच, खरं
0: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं, असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील, असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं, असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी

केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार.

ठाकरे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त

मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होतीय. काटेपूर्णा धरणात

0: सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेशकुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर KL राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरील लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात.

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्सटर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, सेट, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या

कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी गडिंग्लज आणि कागल येथे गट अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहायक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर्वांचे

0: केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरीचशी साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावस्त्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो हे देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ऍप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईल मार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला, मी गट शिक्षण अधिकारी असताना, आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहाय येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतो हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं. आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या, कुठेही, कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे तो एआयचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल. सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना एम के सी एल

0: वर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही एआयचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये एआयचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. एआयची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं आपल्याकडं आज जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड टीव्ही असेल, एलसीडी प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्समध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळ्यातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळे आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे हे शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचं मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्यासमोर आहे. दुसरी गोष्ट की

0: म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20 वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8व्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढे आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

जयाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पिन, 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट बंद.

0: कूल। तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट।
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
4: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत तर मुंबई सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटीशर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी

शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. असा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथं होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे
आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता.

0: मुंबईतही आज शहरात तसंच मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे यूपीआय ने?
2: अच्छा.
1: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा यूपीआय ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537°6' तसंच 558 kHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे, त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षांमध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांचीही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली

0: त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर युद्ध दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल, किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील, हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
0: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही, त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती, अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960च्या दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मितीला 50%हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोत्यो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेलं आहे. त्याच

0: वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातून जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनंच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठीक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉ अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर तीन दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं ते ग्लोबल साऊथ आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे आणि याच संदर्भात 2023 ला जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्स मध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह म्हणजे UNSC असतील किंवा IMF वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं. त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावठाणकर यांनी सांगितलं,
2: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करता येत असं एक चित्र उपस्थित राहत होतं त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल लॅटिन अमेरिका असेल सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तू देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉ अनिकेत भावठाणकर यांनी सांगितलं,
2: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी तीन मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो की म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 GW लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा तिसरा क्रमांक आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे. या घोषणा नाही आहेत केवळ त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP ही जी जागतिक

0: हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात, ते तर पॅरिस मधली जे 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो. अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो तिसरा मुद्दा मी मांडतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

वृत्त विशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948, अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 7 जून 2026. आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रज्ञा सोमणी यांचं दृष्टीदान या विषयावरचं कीर्तन.

नाथ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात, अरे बाबा मना, देहरूपाने पृथ्वीवर आपण प्रवासाला आलो ते परतीचं तिकट घेऊनच, देह काळाचं भक्ष्य आहे, जे लोक असं भान ठेवून जगले ते या भवसागरातून तरले नि कीर्ती रूपाने जगात उरले. एकदा एकनाथ महाराजांकडे एक टवाळखोर आला. त्याने नाथांना विचारलं, सांगा बरं नाथ, मी कधी मरणार? नाथांनी सहज उत्तर दिलं, 8 दिवसात मरशील. 8 दिवसात मरणार हे वाक्य नाथांच्या मुखातून बाहेर पडलं आणि टवाळखोरीचं भूत त्याच्या मानेवरून उतरलं. तो नाथांना म्हणाला, खरंच का हो मी 8 दिवसात मरणार? नाथ म्हणाले, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. नाथांचे हे बोल ऐकले, नाथांना म्हणाला, आतापर्यंत मी फक्त टवाळी केली, आता मी कसा वागू ते सांगा. नाथ म्हणाले, कुणाची निंदा करू नकोस, खोटं बोलू नकोस, जेवढा जमेल तेवढा दानधर्म कर, देवाचं नामस्मरण कर, स्वतःवर सुद्धा रागावू नकोस. हा टवाळ मनुष्य मृत्यूच्या नुसत्या जाणीवेनं इतका बदलला, इतका बदलला की खरंच नाथांनी सांगितल्याप्रमाणे वागू लागला. 8व्या दिवशी घरच्या माणसांचा निरोप घेतला, त्यांना सांगितलं, मी नाथांकडे जातो, आता परत येणार नाही. या माणसातला बदल सगळ्यांना जाणवला, जो तो नाथांना म्हणू लागला,

खळामध्ये बदल झाला अशी कोणती औषधी आपण याला दिलीत? नाथ शांत होते. हा आला, नाथांच्या पायावर मस्तक ठेवलं, मी रडू लागला. नाथ म्हणाले, बाबा का रडतोस? तो म्हणाला, नाथ आज मी जाणार. नाथ म्हणाले, जाणार कुठे? अहो आज 8वा दिवस, तुम्हीच मला म्हणाला होतात ना मी 8 दिवसात मरणार. नाथ म्हणाले, अरे वेड्या, प्रत्येक जण 8 दिवसातच मरतो, कारण मरणाच्या दिवशी या 8 वारातलाच कोणता तरी वार असतो. याचा अर्थ तू आजच मरशील असा धरलास. तो म्हणाला, पण या मृत्यू भयाची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. मला जीवनाचा खरा हा अर्थ उमगला. मी आता सावध झालो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

या कृपेचा लाभ संतांनी जाणला, ते कीर्ती रूपाने अजरामर झाले. ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीला आज 750 वर्ष झाली. तुकाराम महाराजांच्या 350 वर्ष वैकुंठ गमन सोहळ्याला यावर्षीपासून सुरुवात झाली. शिवराय समर्थ यांच्या परलोक गमनास 350 वर्ष झाली, पण त्यांची कीर्ती आजही आपण गातो. त्याचं कारण हेच, अशा अनेक संत महंतांच्या त्यागातून, मानवतेच्या शिकवणुकीमुळे आज हे राष्ट्र जगाच्या इतिहासात पूजनीय आहे. अशा संतांनी या देहाचं नश्वर पण जाणलं, तसच या नरदेहाचा मोठा गुणही जाणला. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. संत महंतांनी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांची खरी सार्थकता जाणली आणि इंद्रियांना कार्यरत केलं. सुभाषितकार म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणै किं प्रयोजनम. हात दानाने शोभून दिसतात. सत्य आणि चांगलं बोलणं हेच कंठांचं खरं भूषण आहे, तर चांगल्या गोष्टी ऐकणं यामुळेच कानांची शोभा वाढते. अशा प्रकारे इंद्रिय रूपी सुंदर शरीराच्या सुंदर लेण्यामध्ये डोळे फार मोलाचे आहेत बरं का. या डोळ्यांचं खरं काम सृष्टी रूपानं नटलेल्या या परमेश्वराच्या विशालतेचं दर्शन घेऊन हृदयावर त्याचा ठसा उमटवणं. सागराची गंभीरता, सखोलता, तर नदी वृक्ष यांची परोपकारता, आकाशाची विशालता, तर पृथ्वीची क्षमाशीलता यांचं दर्शन मनाला सतत घडवून मनाला विशाल करणं हे डोळ्यांचं खरं काम आहे. निसर्गाची परोपकारता घ्यावी, आपल्याला यथाशक्ती यथादान करता आलं तर करावं, आणि त्यागाची जाणीव सतत मनात रुजवावी. संत म्हणतात, खरं सुख त्यागात आहे, भोगात नाही. सध्याच्या भोगयुगात या उपदेशाची प्रत्येकाला जरूर आहे. म्हणूनच तुकोबा राय म्हणतात, धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. संसारातील भूल भुलैयाला भुलून विषयाच्या धुराने जर डोळे अंध झाले असतील, तर संत पुरुषांचा वाराच म्हणजे त्यांचे विचारच आपल्याला वाचवतील. म्हणूनच क्षणाक्षणाचा विचार करून सावध झालं पाहिजे. सुभाषितकार म्हणतात,

जनावरांना विचारशक्ती नाही असं आपण म्हणतो, पण त्यांना देखील स्वतःच्या अपत्यापेक्षा दान करणं अधिक महत्वाचं वाटतं। हेच पहा, पारडू असलेली म्हैस सुद्धा तिला खायला दिलं की त्याची परतफेड अनेक पटीनं करते। पारडासाठी दूध राखून न ठेवता माणसाला सगळंच्या सगळं देते, दान करते। एवढंच काय, पशूंच्या कातडीचा उपयोग सुद्धा माणसासाठी होतो, पण एवढा त्याग करून त्याच्या मोबदल्यात पशूला काही कीर्ती मिळत नाही। म्हणजेच माणसानी म्हशीसारख्या पशुपासून कृतज्ञता बुद्धी शिकण्यासारखी आहे। माणसाजवळ देण्यासारखं बरंच धन परमेश्वरानं देऊन ठेवलं आहे। कुणी श्रीमंत अन्नदान, भूदान, धनदान करून कीर्ती ठेवून जातो, पण ज्याच्याजवळ धनाची श्रीमंती नाही पण बुद्धी किंवा ज्ञानाची समृद्धी आहे ते विद्यादान करतात, आणि सर्वसामान्य मनुष्य अनेक प्रकारची त्याला परवडतील अशी दान देतो। आपल्याला लाभलेलं मानवी शरीर, मानव देह याचं सामर्थ्याचं ज्ञान फार कमी जणांना असतं। माणसाला जरी श्रीमंती नसली, बुद्धी नसली, तरी शरीराच्या बळावर तो हल्लीच्या काळात ज्या दानांना महत्व आहे अशी दाने म्हणजेच रक्तदान, देहदान, नेत्रदान, दृष्टीदान करू शकतो। जागतिक कीर्तीच्या एका सौंदर्य सम्राज्ञीला स्पर्धेत प्रश्न विचारला गेला, आपले डोळे फार सुंदर आहेत, त्याबद्दल आपल्याला फार गर्व असेल नाही? त्या सौंदर्य सम्राज्ञीनं तेजस्वी डोळे मिटल्यासारखं केलं, जणू काही त्या दृष्टीदात्याचं चिंतन ती करत असावी। तिने पटकन उत्तर दिलं, मी माझ्या सुंदर डोळ्यांचा उपयोग तर हे सुंदर जग पाहण्यासाठी करतेच आहे, पण मरणोत्तर या सुंदर डोळ्यांचा उपयोग एखाद्या अंध माणसाला दृष्टी देण्यासाठी झाला तर त्या डोळ्यांची सुंदरता शतपटीनं वाढेल आणि त्यातच मला आत्मिक आनंद मिळेल, म्हणून मी मरणोत्तर दृष्टीदान केलं आहे। मग त्या सौंदर्य सम्राज्ञीचं खरंच आपल्याला मिळालेल्या सुंदर देहाचं आणि त्याच्या अमर्याद अशा शक्तीचं तिला खरंच ज्ञान झालं। आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जो जीवनातला क्षण आणि क्षण मिळाला आहे त्याचा विचार करावा। म्हणूनच ते आपल्या अभंगात वर्णन करतात,

महाभारतात अशी कथा आहे. एका ब्राह्मणाच्या पित्याचं निधन झालं. आपल्या पित्याचा अग्निसंस्कार चंदनाच्या लाकडाने करावा असं त्या ब्राह्मणानं ठरवलं. पण तो स्वतः दरिद्री तेव्हा चंदनाची लाकडं विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. तो धर्मराज युधिष्ठिराकडे आला. आपली इच्छा सांगून त्याने सांगितलं, राजा अरे तू मला चंदनाची लाकडं देशील तर मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, अरे बाबा ते सगळं खरं आहे. सध्या पावसाळ्या

ते दिवस तुला चंदनाची सुकी लाकडं कशी मिळणार? माझ्या मालकीच्या जंगलात सर्वच लाकडं ओली आहेत. तेव्हा मी मनात असून सुद्धा तुझी इच्छा पुरी करू शकत नाही. निराश झालेला ब्राह्मण अंगदेशचा राजा कर्ण याच्याकडे आला आणि त्यांनी आपली करुण कहाणी अत्यंत करुण स्वरांनी कर्णाला सांगितली. कर्ण म्हणाला, खरं आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, चंदनाची सुकी लाकडं मिळणार नाहीत, पण मी तुला विनमुख परत पाठवणार नाही. असं सांगून कर्णाने ताबडतोब आपल्या नोकरांना आज्ञा केली, कारण चंदनाचं सिंहासन हे कर्णाने स्वतःला बसवण्यासाठी बनवून घेतलेलं होतं. कर्णाला ते आठवलं. त्यांनी नोकरांकरवी ते चंदनाचं सिंहासन फोडलं आणि ब्राह्मणाला त्या चंदनाच्या लाकडांचं दान केलं. ब्राह्मण कृतार्थ झाला, कर्णाच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण धन्य आहात, आपली दानाची शक्ती फारच धन्य आहे, म्हणूनच खरोखर आपल्याला दानशूर म्हणतात, ते काही खोटं नाही. खरं म्हटलं तर युधिष्ठिराचं सिंहासनही चंदनाचं होतं, पण युधिष्ठिराजवळ मनाची श्रीमंती नव्हती असं म्हणा किंवा युधिष्ठिराला सुचलं नाही म्हणा, पण युधिष्ठिराकडून तो ब्राह्मण विनमुख परत गेला हे खरं. गीतेत असं म्हटलं आहे की दान देताना स्थळ, काळ, पात्रतेचा विचार करावा, पण काही काही वेळा या विचाराला मुरड घालावी लागते आणि अशा वेळेस आपल्याजवळ जे दान देण्यासारखं आहे, तसंच जे दान देण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे आणि जे दान मरणोत्तर केलं जातं, पण त्याचा विचार मात्र जिवंतपणी शरीर चांगल्या अवस्थेत असतानाच करावा, कारण तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात,

माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कार्ली पिकाची लागवड याविषयीची माहिती.

उद्या संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला रोशन जाधव यांनी. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोते।